0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग। स्वर तरंग,
0: स्वर तरंग।
2: हेलो श्रोतृ, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। शिरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर आणि स्वर तरंग कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतृ, 1 आहे आणि नेहमीप्रमाणे 2 मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या। ट्युनिंग करा आमच्यासोबत, आजचा रविवार एन्जॉय करा, 1 संगीतमय प्रवास आहे श्रोतृ, तेव्हा शेवटपर्यंत आमची साथ द्या। आज या क्षणी कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात करूया। आज एकादशी आहे, तेव्हा या निमित्ताने एका विठ्ठल गीताने कार्यक्रमाची छान सुरुवात करूया। सो ऐकूया पहिलं गाणं प्रियांका बर्वे आणि राहुल देशपांडे यांच्या सुमधुर आवाजात, याचा आस्वाद घेऊया।

0: 819 kilohertz. 819 kilohertz. This is Radio Marxis.
1: Swar Tarang.
2: Swar Tarang.
3: श्रोतनो या भक्ती गीताने कार्यक्रमाची अगदी छान सुरुवात झाली आहे. आज एकादशी आहे अँड शोनू संतांच्या अभंगामध्ये केवळ भक्ती नाही तर जीवन जगण्याचा सुंदर संदेशही दडलेला असतो. आज एकादशीच्या या पवित्र दिवशी आपण संत परंपरेतील एका महान भक्तीची आठवण करूया. संत जनाबाई. संत जनाबाईंनी आपल्या अभंगातून विठ्ठल भक्तीचा अतिशय प्रेमळ आणि साधा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या भक्तीत समर्पण, प्रेम आणि विठ्ठलाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते दिसून येते. श्रोतनु, संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांचे विठ्ठलावरील प्रेम हे वारकरी संप्रदायासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या अभंगांतून आजही भक्तांच्या मनात भक्तीची ज्योत तेवत राहते. तेव्हा श्रोतनु, या क्षणी ऐकूया संत जनाबाईंचा एक सुंदर अभंग विश्वजीत बोरवणकर यांच्या सुमधुर आवाजात. तो हा याचा आस्वाद घेऊया.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: श्रोतने, एकादशीच्या या पवित्र दिवशी या क्षणी ऐकूया आदर्श शिंदे यांचं सुमधुर आवाजात नाचतो माझा पांडुरंग। येस, श्रोतनो, आज आहे एकादशी, तेव्हा या क्षणी काही भक्तिगीतांनी काही विठ्ठल गीतांनी कार्यक्रम रंगत आहे। सो या क्षणी ऐकूया आदर्श शिंदे यांच्या आवाजात नाचतो माझा पांडुरंग, याचा आस्वाद घ्या।
2: नजर नजर आलाया आलाया

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हॅलो श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे स्वागत। श्रीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर। स्वरतरंग कार्यक्रम चालू आहे 2 पर्यंत श्रोत्यांनो, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या। या क्षणी या संगीतमय प्रवासात जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या सुमधुर आवाजात नेक्स्ट ट्रॅक। अँड श्रोत्यांनो, हे गाणं स्पेशली वाजवत आहोत कारण शुक्रवारी मराठी गायक सुरेश वाडकर यांचा वाढदिवस होता, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। या क्षणी त्यांनीच गायलेलं गाणं ऐकूया, या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया। तेव्हा ऐकूया सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात नेक्स्ट ट्रॅक, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोतृणो, रविवारचा हा जहाचहा निवांत दिवस बाहेर हवेत गारवा, मनात शांतता आणि कानात गुंजणारी सुरेल मराठी गाणी, ज्या सुंदर क्षणांना श्रोतृणो या क्षणी संगीताची साथ देऊया, काही निवांत गाणी तेव्हा ऐकूया श्रोतृणो पुढचं गाणं, टेकन फ्रॉम द मूवी माया, अंजली मराठे यांच्या सुमधुर आवाजात। याचा आस्वाद घ्या श्रोतृणो, अँड यासोबत या निवांत रविवारचा आनंद घ्या। ऐकूया मन गायना सुरात, याचा आस्वाद घेऊया। Thank you.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनु, काल दादा कोंडके यांचा जन्मदिवस होता, तेव्हा या क्षणी त्यांच्यावरच चित्रित झालेली दोन गाणी ऐकूया। इन द व्हॉइस ऑफ जयवंत कुलकर्णी आणि शकुंतला जाधव। आणि श्रोतनु, या गाण्याद्वारे दादा कोंडके यांना आदरांजली वाहूया। सो ऐकूया पुढची दोन गाणी, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. अशा अर्थ की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे श्रोत्यांनो, हॅव अ ग्रेट संडे. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

श्रीसोबत आपण आहात ते वेदमूर्षेश्वर रजनीगंधा कार्यक्रमात. मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनु, आज आहे रविवार, तेव्हा नेहमीप्रमाणे आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया.

श्रोतृणो आज एकादशी आहे तेव्हा या निमित्ताने तुमच्यासाठी वाजत आहोत एक विठ्ठल गीत. तेव्हा ऐकूया आरती अंकलीकर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.